सुप्रभात, नमस्कार. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, आज शुक्रवार, भारतीय सौर 12 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 3 जुलै 2026. सकाळची 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्याने प्रारंभ करीत आहोत.

FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, सकाळची 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी सुमधुर गीतांचा आपला आवडता कार्यक्रम गीतगंगा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात पंकज पडघम यांनी यांच्या संगीत नियोजनात दुनियादारी या चित्रपटातलं गीत सायली पंकज आणि सहकारी यांनी गायलेलं, रचना अंगेश कंगणे यांची.

मित्रांनो, भीमराव पांचाळ यांच्या सुरात आताच आपण स्वप्न तारकांचे या अल्बम मधले गीत ऐकलत. यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात. संत ज्ञानेश्वर यांची ही रचना आहे, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात.

गीतगंगा या कार्यक्रमात. यानंतरचं गीत ऐकूयात शर्यत या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं, रचना वीचू माने यांची, संगीत चिनार महेश यांचं.

0: काय कपिली लई चातुर दुतियाला भरपूर गुर पाण्यावर नेऊन द्या अरे गुर पाण्यावर नेऊन द्या की रामाला भी जत्र लई होऊन द्या की
1: पाठी न भोंगडा घेऊ

पडल्या आळीचा जालंधर, घर शेजारी आपली घर, बाळपणातलं मैत्र, अरे तुमच्यात सामील होऊन द्या, अरे तुमच्यात सामील होऊन द्या।

शाहीर निवृत्ती पवार यांची यांनी गायलेली अप्पा कांबळे यांची रचना श्रुती हत्ताच आपण ऐकलीत. यानंतरची रचना ऐकूयात गीतगंगा या कार्यक्रमात.

प्रथमेश लघाटे यांच्या स्वरात चंद्रशेखर सावंत यांची ही गीतरचना आपण ऐकली. ती यानंतरची रचना ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात.

लता मंगेशकर यांनी गायलेली, प्रवीण दवणे यांची ही रचना आपण ऐकलीच, संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. आणि या रचनेबरोबरच आजचा गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून. यानंतरचा कार्यक्रम चित्रलोक मुंबई केंद्रावरून.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन एका. आज शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे हृदयरोग आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2501001 आणि 2529266. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं.

श्रोतेहो नमस्कार. प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल सीताबर्डी नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजचा विषय आहे हृदयरोग, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत नागपुरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मुंधडा. श्रोतेहो, हृदयरोगासंबंधी आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण आम्हाला फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे 6940067

0: पोटाचं पोटामध्ये दुखत होत थोडंसं लेफ्ट साईडला. मग मी छाती दुखते म्हणून मी एसीजी वगैरे काढला पण तो नॉर्मल आला. पुन्हा 10-12 दिवस ते छोटे छोटे
1: मला वाटतं त्यांचा फोन डिस्कनेक्ट झालाय.
2: हॅलो हॅलो शायद हा बोलिये
0: सर. उन्होंने फिर मेरा ब्लड टेस्ट वगैरह करा तो उसमें विटामिन D3 कमी आई और ये भी किया, TMT भी किया और इको भी किया.
2: हाँ
0: और ECG सब नॉर्मल आया सर. TMT भी निगेटिव आई. तो अब मुझे एंजियोग्राफी करना क्योंकि अभी तो दुख नहीं रहा. अभी मैंने एसिडिटी की गोली लिया है तो अभी 2-4 दिन से कुछ नहीं दुख रहा.
2: ठीक है. देखिए यदि आपका चेस्ट पेन के साथ में पेट के ऊपरी भाग में दर्द था, हार्ट के जो आपने टेस्ट किए वो सब नॉर्मल है, तो चांसेस कम है कि ये प्रॉब्लम हार्ट से संबंधित रहेगी. ये प्रॉब्लम आपकी एसिडिटी से संबंधित होने की संभावना ज्यादा है. एसिडिटी का ट्रीटमेंट लीजिए. तो एसिडिटी का ट्रीटमेंट लेने के बाद फिर से परेशानी हुई और मेडिसिन से आराम नहीं हुआ तो फिर आपको एंजियोग्राफी की तरफ जाना चाहिए.
0: मस्कुलोस्केलेटल भी हो सकता है सर?
2: हो सकता है. देखिए हाँ, ये जो दर्द हो सकता है
0: प्रॉब्लम है
2: नहीं, कमर की प्रॉब्लम से छाती में दर्द नहीं होगा, लेकिन मस्कुलोस्केलेटल पेन भी हो सकता है. जो हमारे छाती के स्ट्रक्चर है उसमें हार्ट के अलावा सामने मांसपेशियां हैं, उसके पीछे में फूड पाइप है, एयर पाइप है और नीचे में लीवर, गॉल ब्लैडर है, स्टमक है. तो ये सब ऑर्गन्स इतने आसपास हैं कि इनके सिम्टम्स को डिफ्रेंशिएट करना कभी कभी मुश्किल हो जाता है. लेकिन जो सारी चीजें आपने बताई उसके हिसाब से ये प्रॉब्लम मांसपेशियों का होने की बजाय एसिडिटी की होने की संभावना ज्यादा है. फिर भी आपके डॉक्टर आपको और गाइड कर सकेंगे.
1: डॉक्टर हम बात कर रहे थे कि ब्लड टेस्ट में
2: ब्लड टेस्ट तो ब्लड टेस्ट में दो अलग अलग चीजें हैं. एक है हार्ट अटैक आया है कि नहीं आया, ये देखने के लिए हम CPK-MB ट्रोपोनिन टेस्ट करते हैं. दूसरा है रिस्क फैक्टर असेसमेंट कि हमें डायबिटीज, कोलेस्ट्रॉल तो नहीं है.
1: अच्छा.
2: यदि ब्लड प्रेशर, ये किसी को डायबिटीज है, कोलेस्ट्रॉल बढ़ा हुआ है तो उसको हार्ट अटैक आने की संभावना ज्यादा रहती है. डायबिटीज के लिए HbA1c और ब्लड फास्टिंग पोस्ट मील ब्लड शुगर, कभी कभी ग्लूकोज टॉलरेंस टेस्ट भी करना पड़ता है. कोलेस्ट्रॉल के लिए प्रेफरेबली भूखे पेट सैंपल देना चाहिए. कम से कम 10-11 घंटे का फास्टिंग ब्लड सैंपल देखें और उसमें कोलेस्ट्रॉल की मात्रा कितनी है. उसमें सबसे इम्पोर्टेंट है LDL. LDL जो है वो 100 नॉर्मल पर्सन के लिए 100 से नीचे. अच्छा. और जिन लोगों को ब्लड प्रेशर, डायबिटीज है या हार्ट की कोई प्रॉब्लम है या पैर की नसों की या ब्रेन की नसों की प्रॉब्लम है, उनके लिए LDL 70 से नीचे होना चाहिए.
1: अच्छा. एक फोन ले लेते हैं. हेलो.
3: नमस्कार मैडम.
1: नमस्कार
3: मैडम. माझा प्रश्न असा होता की माझी वय 45 आहे आणि आमची फॅमिली हिस्ट्री मध्ये सर्वाले हार्टचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आमचे आजोबा होते त्यांना पण होता, आमचे जे मोठे बाबा आहे त्यांना पण आहे, पण आमचे वडील नाही आहे. तर आम्हाला होण्याचे किती पर्सेंट चान्सेस?
2: तुमचं वय किती?
3: 45.
2: हे जे हार्टचा प्रॉब्लेम आहे ते युनिफॅक्टोरियल नाही आहे. युनिफॅक्टोरियल म्हणजे एक टीबीचा जंतू टीबी झालं, एक कोविडचा व्हायरस कोविड झालं असं नाही आहे. हा मल्टीफॅक्टोरियल डिसऑर्डर आहे. मल्टीफॅक्टोरियल म्हणजे मल्टिपल फॅक्टर्स किंवा ज्यांना आपण रिस्क फॅक्टर्स म्हणतो, याला आपण दोन ग्रुपमध्ये डिवाईड करतो, परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय. परिवर्तनीय म्हणजे रिव्हर्सिबल, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, देन स्मोकिंग, टोबॅको च्युविंग, मोटापा, शारीरिक निष्क्रियता हे. आणि अपरिवर्तनीय जेनेटिक, मेल सेक्स आणि फॅमिली हिस्ट्री. तर माणसांना हा प्रॉब्लेम महिलांपेक्षा जास्त असते. दुसरं ज्यांच्या घरी प्रॉब्लेम आहे, ते भाऊ बहीण माता पिताला प्रॉब्लेम आहे, त्याला नेक्स्ट जनरेशनला प्रॉब्लेम जास्त आहे. तर नॉर्मल पर्सननी पण लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्हाला पण लक्ष द्यायची गरज आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल याच्यापैकी कोणती बिमारी आपल्या शरीरात नाही ते बघून घ्या. व्यसन वगैरे काही असेल तर त्याला सोडून द्या. नियमित व्यायाम, एक्सरसाइज करा आणि डाएटवर लक्ष ठेवा. हे सगळं केलं तर एकाएक हार्ट अटॅक व्हायची शक्यता कमी असते. पण हार्ट अटॅक म्हणजे इज वन ऑफ द मॅनिफेस्टेशन ऑफ एजिंग. जसं आपली वय वाढत आहे, हार्टचे प्रॉब्लेम व्हायची शक्यता वाढणार आहे. आज आपण नवीन गाडी घेतली तर फक्त बाहेरून निशान नाही येणार, आतमधले पण चेंजेस येणार आहे. ब्रेक लाइनर, हेडलाईट, गिअरबॉक्स आणि तसंच इंजिन. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पण वयाप्रमाणे चेंजेस येणार आहे. तर वयाप्रमाणे सांधे दुखायला लागले किंवा कमी दिसायला लागलं किंवा केश पांढरे झाले, फक्त हे वय नाही, आतलं सुद्धा ऑर्गन्स वयाप्रमाणे कमजोर होणार आहे. तर आपण लक्ष दिलं तर या एजिंगची प्रोसेसला आपण डिले करू शकणार.

0: आपण आपली कार किंवा टू व्हीलर आहे त्याची आपण त्याच्याकडे लक्ष दिलं, बरोबर सफाई केली, सर्व्हिसिंग बरोबर केली, तर हवा वगैरे बरोबर ठेवली, तर प्रॉब्लेम व्हायची शक्यता कमी असते. पण आपण हवा कमी ठेवली आणि पंक्चर नाही होणार असं होऊ शकत नाही ना.
1: म्हणजे आपण शरीर सुद्धा एक इंजिनच आहे, त्याची
0: काळजी घेऊ.
1: हा बरोबर आहे, की जितकी काळजी घेऊ तितकं ते जास्त चालेल. डॉक्टर, आणखी एक फोन घेऊ. हॅलो हॅलो.
2: हा हा मॅडम. हॅलो.
0: हा बोलिये.
2: हा नमस्कार डॉक्टर साहेब, मी स्वरूप पवार बोलतो नागपूर इथून.
0: बोलिये.
2: सर मला विचारायचं होतं, एचडीएल आणि कोलेस्ट्रॉल या दोन्हीचं काय रेशो असतंय का?
0: हाँ, एचडीएल और कोलेस्ट्रॉल का रेशो रहता है, लेकिन अभी ना अभी हमने क्या किया है कि चीजों को सिंप्लीफाई किया, ये रेशो देखो वो रेशो देखो, तो उसमें फिर मरीज के लिए भी याद रखने को मुश्किल होता है. उसके यदि कोई भी रेशो देखना है तो दो वेरिएबल आ गए, दो वेरिएबल में कहीं पे भी चेंज आया तो चेंजेस आएंगे. तो यदि आप बहुत ही सिंपल चीजों को रखना चाहते

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळची 10:58 झाली आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की या विधेयकामुळे महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना असा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. पॉलिटेक्निक अर्थात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 6 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. ही मुदत काल संपणार होती, मात्र विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी आणि प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भक्ष्य प्राण्यांच्या संतुलित वितरणासाठी चितळांचा अंतर्गत स्थलांतर मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जामणी गावतळ प्रदेशातून कोळसा गावतळ प्रदेशात 30 चितळांचं कोणतीही जीवितहानी आणि दुखापत न होता यशस्वी स्थलांतर करण्यात आलं असून एकूण 80 चितळांचं स्थलांतर करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्याला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. दरम्यान शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा काल हिंगोली जिल्ह्यात दिग्रस कराळे इथं मुक्काम होता. आज ही पालखी औंढा तालुक्यातल्या जवळा बाजार इथं मुक्काम करून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केलाय. अकोला आणि अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तर नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान नागपुरात सकाळपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी वर्षाव करत आहे. गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर कुरुडजवळ पोहार नदीच्या पुलाचं पोच मार्गाचं काम रखडल्यानं आज 2 ट्रक उलटल्याची घटना घडली. अपूर्ण पोच मार्गामुळे अवजड वाहतूक जुन्या पुलावरून सुरू असून प्रशासनानं तातडीनं काम पूर्ण करून पुलांची सुरक्षितता तपासावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.

येत आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यांमधल्या आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसानं सखल भागात काही ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं मुंबईसाठी पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुंबई महानगरपालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ठाणे आणि पुण्यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. नागपुरात देखील सकाळपासून पावसाची रिपरिप आहे. पावसाळ्यात नागपूरच्या लोखंडी पुलाखाली साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी परिसराची पाहणी केली. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नवीन ड्रेनेज व्यवस्था उभारण्याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहे. तसंच सध्या साचलेलं पाणी तातडीनं पंपाद्वारे उपसण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले आहे. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालटाल या मार्गावरून सुरुवात झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालटाल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहे. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालटाल मार्गानं प्रवास करणार आहे. यात्रा सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. महावितरणमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांचे कंत्राटी पद्धतीद्वारे शोषण होत असल्याचा आरोप करत माजी ऊर्जामंत्री आणि आमदार डॉ नितीन राऊत यांनी काल विधानसभेत सरकारला धारेवर धरलं. अनुभवी कर्मचाऱ्यांना 3 वर्ष कंत्राटी सेवेत ठेवण्याची अट रद्द करून त्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावं आणि वेतनवाढ, ज्येष्ठता आणि पदोन्नतीचे लाभ द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो 11:57 होत आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती. यवतमाळमध्ये एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा विरोधात परीक्षार्थी युवक युवतींचा निषेध मोर्चा. आणि येत्या 7 जुलैपर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. यासाठी त्यांना शुक्रवारी अर्थात आज मुंबई इथल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगीराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देवडे यांचा समावेश आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेनं सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. 5ही सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्ह लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. गडचिरोली नगर परिषदेच्या अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट एसटीबी प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली इथली 2.4 हेक्टर शासकीय जमीन भोगवट्यानं उपलब्ध करून देण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून नियमानुसार जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम होऊन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा लाभ होणार आहे. मंजूर जमीन केवळ एसटीपी प्रकल्पासाठीच वापरण्याची अट शासनानं घातली आहे. मुंबईतल्या हाफकिन संस्थेनं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. आजच्या विधिमंडळ कामकाजाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी.
1: स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे असून 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामांच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी वीणा डोंगरवार.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहे. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान

0: योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. 5 पदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन पद्धतीच्या विरोधात स्पर्धा परीक्षार्थी युवक युवतींनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. एमपीएससी परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं घेण्याची, पेपर फुटीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची, परीक्षा शुल्क कमी करण्याची आणि परीक्षांचं निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं सोमवारी 6 जुलै रोजी डॉ पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह सिव्हिल लाईन्स इथं लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय. जनतेच्या तक्रारींचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित केला जातो. खासदार अमर काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चानकी इथं सुमारे 9 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर खासदार काळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत उर्वरित प्रश्नही प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलं. पावसाळ्यात नागपूरच्या लोखंडी पुलाखाली साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी या परिसराची पाहणी केली. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नवीन ड्रेनेज व्यवस्था उभारण्याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहे. तसंच सध्या साचलेलं पाणी तातडीनं पंपाद्वारे उपसण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 7 जुलैपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या दरम्यान अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत सध्या 5व्या स्थानावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचं हिवतापाबाबत जलद ताप सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. सीमावर्ती भागांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हिवतापाचा धोका लक्षात घेऊन आरडीके किटद्वारे रक्त तपासणी केली जाते आहे. ताप, अंगदुखी, सर्दी किंवा इतर लक्षणं दिसल्यास तातडीनं रक्त तपासणी करून जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे असं आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद चव्हाण यांनी केलंय. आश्रमशाळांनी परिसर स्वच्छ ठेवणं, पाणी साचू न देणं आणि डास प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर झपाट्यानं वाढत असून राजभाषा अंमलबजावणीसाठी व्यापक चिंतनाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मनालिक क्षीरसागर यांनी केलं. विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागात आयोजित राजभाषा संमेलनात त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिंदीचं शिक्षण, तंत्रज्ञान, ई गव्हर्नन्स, डिजिटल मीडिया आणि उद्योग क्षेत्रातील वाढता वापर अधोरेखित केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती. यवतमाळमध्ये एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा विरोधात परीक्षार्थी युवक युवतींचा निषेध मोर्चा आणि येत्या 7 जुलैपर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 आणि 20 सेकंद झालेली आहेत. सादर आहे कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देश

भक्तिगीत श्रोते हो, आपल्या देशाचे वीर जवान आपल्या सीमारशांचे प्राणपणाने रक्षण करतात थंडीत, उन्हाळ्यात आणि पावसात देखील. हाळव गोठवणाऱ्या थंडीत हिमालयात ते आपलं सीमारशांचं रक्षण करतात, तर रणरणत्या उन्हात वाळवंटात ते शत्रूपासून आपला बचाव करतात आणि भर धोधो पावसात किंवा समुद्रकिनाऱ्यावर त्यांची गस्त सुरूच असते. अशा या शूरवीरांना आमचं नमन आणि भारत भूमातेला आमचं वंदन. ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही रचना, संगीतकार मधुकर गोळवलकर.

श्रोते हो, भारतीय संस्कृतीच्या प्रथा आणि परंपरेत दडलेला अर्थ लक्षात आल्यानेच संपूर्ण जग भारताकडे आकृष्ट झालं आहे. आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही शब्दरचना, संगीतकार अनिल अरुण.

या जगाचा निर्माणकर्ता कोण आहे हे आम्हाला संतांनी शिकवलं आहे. एकच तत्व बीज सर्वांमध्ये समान आहे. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात थोरली जाऊ चित्रपटातलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार सुधीर फडके.

गणेश गोविंद बोडस यांचा जन्म काल म्हणजे 2 जुलैला 1880 साली शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथला. रंगभूमीवर जन्मनावापेक्षा गणपतराव हेच रुढनाव. बालपणी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. वडिलांचं अकाली निधन म्हणून आईनेच कुटुंबाचा आधार उचलला. छोटा गंधर्व यांच्या स्वरात गोबल देवल यांचं हे पद आहे. नाटक आहे मृच्छकटिक.

नाटक कंपनीत अभिनयच नाही तर पडेल ते काम करायचं, अभिनय चांगलाच उठावदार समरसून करायचा ही मनोवृत्ती. मग गणपतरावांनी अनेक व्यक्तिचित्रे अजरामर केली. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात विद्याहरण नाटकातलं हे पद आहे कृप खाडीलकर यांचं.

संगीत सौभद्र मृच्छकटीक मानापमान विद्याहरण संशय कल्लोळ स्वयंवर एकच प्याला अशा सर्वच नामांकित नाटकात त्यांनी भूमिका केल्या. सुधाकर एकच प्याला, लक्ष्मीधर मानापमान, शकार मृच्छकटीक, शिष्यवर विद्याहरण, कृष्ण सौभद्र आणि फाल्गुनराव संशय कल्लोळ या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या, कलेला देव मानत सेवा करणाऱ्या या ज्येष्ठ श्रेष्ठ निष्ठावंत नाट्यकलावंताला विनम्र अभिवादन. प्रभाकर कार्यकर्यांच्या स्वरात संशय कल्लोळ नाटकातलं हे पद आहे गो ब देवल यांचं.

0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल, त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271.
1: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार.
2: आकाशवाणी नागपूर, विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत फ्रान्स सामरिक भागीदारी ही शाश्वत, लवचिक आणि नवोन्मेषांवर आधारित विकासाच्या पुढील टप्प्याला चालना देण्यासाठी अत्यंत सक्षम असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. पॅरिस इथं भारत फ्रान्स उद्योग गोलमेज परिषदेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. तांत्रिक प्रगती, पुरवठा साखळीचं विविधीकरण, ऊर्जा संक्रमण आणि भूराजकीय घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत वेगानं परिवर्तन होत आहे असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्समधील उद्योग आणि गुंतवणूकदारांना विकसित भारत 2047 प्रवासात भारताशी भागीदारी करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर इथल्या प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची रशियात आयोजित न्यू जनरेशन आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारतातून निवड झाली. परिषदेत त्यांनी भारतीय संस्कृती, मराठी भाषा, साहित्य आणि ग्रामीण समाज जीवनाची प्रभावी मांडणी करत भारताचं प्रतिनिधित्व केलं. मराठी साहित्य, महिला अभ्यास आणि मानसशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली. ग्रामीण भागातून जागतिक व्यासपीठापर्यंत पोहोचलेला त्यांचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी आज VNIT ते बजाजनगर चौक ते काचीपुरा चौक दरम्यानच्या वॉकेबल स्ट्रीटच्या कामांची पाहणी केली. नागरिकांना चालताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या संपूर्ण मार्गावरील अतिक्रमण तातडीनं हटवण्याच्या सूचना त्यांनी पाहणी दरम्यान दिल्या. याशिवाय वॉकेबल स्ट्रीटवरील दुकानं लीजवर देण्यासाठी योग्य ती वेंडर पॉलिसी लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश स्थावर विभागाचे उपायुक्त मंगेश खवले यांना त्यांनी दिले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अकादमीनं इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नूच्या शैक्षणिक कार्यक्रमांविषयी आज एक जागरूकता सत्र आयोजित केलं होतं. यावेळी इग्नूच्या प्रादेशिक केंद्र नागपूरचे संचालक डॉ लक्ष्मण कुमारवाड यांनी NDRF अकादमीत आयोजित एका विशेष जनजागृती सत्रात इग्नूतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमांची आणि उच्च शिक्षणाच्या संधींची सविस्तर माहिती दिली. ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.

0: बाजीराव मस्तानी फिल्म का ये गीत अभी आप सुन रहे थे। इसी के साथ ही चित्रलोक कार्यक्रम अब यहीं संपन्न होता है। यह विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा देश की सुरीली धड़कन। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर इथं येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान तिसऱ्या ब्रिक्स ट्रान्सपोर्ट वर्किंग ग्रुपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। 4 दिवस चालणाऱ्या या महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह एकूण 11 देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार असून प्रत्येक देशातून 1 मंत्री आणि 3 वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमुळे नागपूरच्या पायाभूत सुविधांना जागतिक पातळीवर पोहोचवता येणार असून यातून वाहतूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळणार आहे। या महत्वपूर्ण परिषदेच्या

0: पूर्वतयारीत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून निर्देश दिले. जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि महसूल संदर्भातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मूळ कामकाज आणि अधिकारांमध्ये फेरबदल करण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. प्रशासकीय कार्यपद्धतीत झालेल्या कालानुरूप बदलाचा विचार करून अधिकार आणि कामकाजाचं सुधारित आणि सुसंगत वाटप करण्यात आलं आहे. तब्बल 12 वर्षांनंतर हा व्यापक निर्णय घेण्यात आला असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आज नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील तसंच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड महावितरण नागपूर परिमंडळाचे नवनियुक्त मुख्य अभियंता राजेश नाईक यांची भेट घेऊन नागपूरकरांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या विविध जनहिताच्या प्रश्नांवर निवेदनं सादर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारकांच्या जीवनावर आधारित 100 व्हिडिओ तसंच डॉ हेडगेवार आधुनिक युग के शालिवाहन या युट्यूब व्हिडिओचं प्रसारण आज सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते नागपूरच्या लक्ष्मीनगर इथल्या सायंटिफिक सोसायटी सभागृहात करण्यात आलं. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या नियमित लसीकरण कार्यक्रम, विविध रोग सर्वेक्षण उपक्रम तसंच सार्वजनिक आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यकारी समितीची आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांच्या उपस्थितीत पार पडली. विदर्भातील बुलढाणा, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी ढगाळ वातावरण, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
1: यह है विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा देश की सुरीली धड़कन. ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 100.6 MHz पर. रात्रि के 8:45 होने वाले हैं. कुछ ही पलों में आप सुनिएगा दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार. समाचारों के लिए करना है इंतजार चंद लम्हों का.